एक महल ने मानो, एक महल तू आपे आपे, एक महल गरीबानो, एक महल तू पंडित बकता, एक महल खल होता, एक महल तू सब किश ग्राहज, एक